0: ಹಣ್ಣು ಬಿಡುವ ಮರಗಿಡಗಳು ನಮ್ಮ ಸುತ್ತಲ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಯಥೇಚ್ಛವಾಗಿರುವಂತೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳಿರಿ. ಪಕ್ಷಿಗಳ ಬಗೆಗಿನ ಮೂಢನಂಬಿಕೆಗಳು ದೂರವಾಗಲಿ. ಸ್ವತಂತ್ರ ಬದುಕು ಪಕ್ಷಿಗಳದ್ದಾಗಲಿ.
1: ಪಿಲಿ ಪಿಲಿ ಹೇಳುತ್ತಿತ್ತವ್ವ ನನ್ನೆದೆಯೊಳಗಿನ ಗಿಳಿ, ಪಿಲಿ ಪಿಲಿ ಹೇಳುತ್ತಿತ್ತವ್ವ.
2: ಪಕ್ಷಿಗಳ ಸಂರಕ್ಷಣೆ ಮನುಕುಲದ ಹೊಣೆ.
3: ಆಕಾಶವಾಣಿ ಬೆಂಗಳೂರು, ಸಮಯ 10 ಗಂಟೆ ಆಗುತ್ತಲಿದೆ. ಇನ್ನು ಕೆಲವೇ ಕ್ಷಣಗಳಲ್ಲಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸಂಗೀತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಇದರಲ್ಲಿ ಇಂದು ಎಸ್ ಹರಿಕುಮಾರ್ ಅವರ ವಯಲಿನ್ ವಾದನ ಕೇಳುತ್ತೀರಿ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಾವು ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದ ಸಹ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ ಬಿತ್ತರಿಸುತ್ತೇವೆ.
4: ನಮಸ್ಕಾರ, ಈ ಆಕಾಶವಾಣಿ ಹೈ, ಸಂಗೀತ ಕೆ ಅಖಿಲ ಭಾರತೀಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹೈ. ಆಪ್ ಸಭಿ ಸಂಗೀತ ರಸಿಕೋ ಕಾ ಹಾರ್ದಿಕ್ ಸ್ವಾಗತ ಹೈ. ಇಸ್ಮೇ ಆಜ್ ಹಮ್ ಆಪ್ಕೋ ಶ್ರೀ ಎಸ್ ಹರಿಕುಮಾರ್ ಕಾ ಕರ್ನಾಟಕ ಶೈಲಿ ಮೇ ವಯಲಿನ್ ವಾದನ್ ಸುನ್ವಾ ರಹೇ ಹೈ.
5: This is Akashwani. In tonight's national program of music, we bring you a Carnatic violin recital by Shri S. Harikumar.
4: Shri S. Harikumar, Kerala ke ek prakhyat sangeetkar hain, jinhone Carnatic, Hindustani aur Paschatya sangeet paramparaon mein apni vishesh pehchan banayi hai. Sun 1980 mein janme aap 7 vrsh ki aayu mein apne pita se वायलिन वादन सीखने लगे और 9 साल की आयु में आपने अपनी प्रथम प्रस्तुति दी. तदनंतर आपने स्वर्गीय अनंत लक्ष्मी वेंकटरामन, स्वर्गीय चालकुडी नारायण स्वामी और डॉक्टर एल सुब्रमण्यम जैसे सुविख्यात संगीत पारखियों के अधीन अपना संगीत प्रशिक्षण जारी रखा. यथाशीघ्र आपके संगीत कौशल की परख हुई और आपको 18 वर्ष की आयु में आकाशवाणी में ए ग्रेड प्राप्त हुआ. संगीत के सफर में तबला विद्वान पंडित किशन महाराज और अनिंदो चाचा जी, साथ ही पाश्चात्य वायलिन वादक जॉन ल्यूक पोंटी के साथ संगति करते हुए प्रस्तुतियां देते हुए आप पूरी दुनिया में छा गए. बाद में आप लंदन गए और वहां आपने फ्यूजन संगीत समूह ब्लू फायर की स्थापना की, जिसके एल्बम ब्रथ टेकर ने दुनिया भर की वाहवाही लूटी. 7 एवं 11 तारों वाले इलेक्ट्रिक वायलिन पर वादन करते हुए सुर, ताल और विभिन्न संगीत शैलियों के सम्मिश्रण में नए आयाम तलाशने वाले आप अपने नवोन्मेषी दृष्टिकोण के लिए खूब जाने जाते हैं.
5: श्री एस हरिकुमार इज अ डिस्टिंग्विश्ड म्यूजिशियन फ्रॉम केरला हु हैज मेड हिज मार्क अक्रॉस कर्नाटक, हिंदुस्तानी and Western musical traditions. Born in 1980, Harikumar began learning the violin from his father at the age of 7 and gave his first recital at the age of 9. He went on to receive training from renowned musicians including late Ananda Lakshmi Venkataraman, late Chalakudi Narayana Swami and Dr. L. Subramaniam. His musical accomplishments were recognized early, with Harikumar earning the Akashwani